0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गुड मॉर्निंग, नमस्कार. सुपर सुपर बात छत्रपती संभाजीनगर अदनान तुमच्या सोबत आलाय आणि ही वेळ आहे आजच्या दिवसाचं दिनविशेष जाणून घ्यायची. तर इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या, तर 1792 मध्ये आजच्या दिवशी होप हिरा हा चोरीला गेला होता. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले. स्वामी विवेकानंदजीने शिकागो की रिलीजन कॉन्फरन्स में अपना ऐतिहासिक भाषण दिया था. उनकी वो आवाज ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ अमेरिका आज भी दुनिया में भारतीय संस्कृति की पहचान मानी जाती है. आणि आजच्या दिवशी 1906 मध्ये महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदाच वापरला होता. त्यावेळी तेथील भारतीयांवर अन्यायकारक कायदे लागू करण्यात आले होते. त्या विरोधात लढा देण्यासाठी गांधीजींनी केवळ विरोध न करता सत्य आणि अहिंसेच्या आधारावर संघर्ष करण्याची नवी पद्धत मांडली. आज सत्याग्रह यापूर्वी विरोधासाठी पॅसिव्ह रेजिस्टन्स अशा प्रकारे ओळखला जात होता, पण गांधीजींनी तो अपुरा मानला आणि भारतीय तत्वज्ञानाशी जोडलेला सत्याग्रह हा शब्द दिला. आणि यानंतर 1942 ला आझाद हिंद सेनेने जनगण मन राष्ट्रगीत म्हणून गायले होते आणि हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात सैनिकांना एकत्र बांधण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी जनगण मन या राष्ट्रगीताला मान देण्यात आला होता. आणि त्यानंतर जनगण मन हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आलं. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 11 सप्टेंबरचं दिनविशेष. असे आज इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा. तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

नमस्कार. एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू झालाय. मित्रांनो, आज आहे फ्रायडे, म्हणजे वीकेंड एकदम आपल्या दारात उभा आहे. आणि आता वातावरणात एक वेगळीच एक्साइटमेंट जाणवायला सुरू झाली, कारण की गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. हो, 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, म्हणजे घराघरात साफसफाई, डेकोरेशन, बाप्पांसाठीची तयारी. पण तयारी कितीही असो, बाप्पांच्या आगमनाच्या आधी एक गोष्ट नक्की होते, घरातला सगळ्यात शांत माणूस सुद्धा डेकोरेशन कमिटीचा चेअरमन बनतो. चला तर मित्रांनो, फ्रायडे इव्हिनिंगची सुरुवात करूया विथ आर जे भूषण इन द शो ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमडीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आजची तारीख जगाच्या इतिहासात एक अतिशय गंभीर घटनेची आठवण करून देते. आज आहे 11 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. त्या दिवशी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन यांच्यावर हल्ले झाले आणि जवळपास 3000 लोकांचा मृत्यू झाला. हा आतंकवादी हल्ला हा आजपर्यंत झालेला जगातील सर्वात मोठा आतंकवादी हल्ला होता. या घटनेनंतर जगभरातील एअरपोर्ट सिक्युरिटी, एव्हिएशन आणि काउंटर टेररिझम पॉलिसीजमध्ये खूप मोठे बदल झाले. तर मित्रांनो, आजचा दिवस ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणासाठी आणि त्या घटनेतून जगाने घेतलेल्या धड्यांचा विचार करण्यासाठी. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजे रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज वर्ल्ड फर्स्ट एड डे सुद्धा आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारतो. समजा आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला अचानक दुखापत झाली, चक्कर आली किंवा छोटासा ऍक्सिडेंट झाला, तर आपण काय करणार? आपल्यापैकी बरेच लोक म्हणतील की आपण कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करणार वगैरे. अर्थातच ते महत्वाचं आहे, पण ॲम्ब्युलन्स येईपर्यंत योग्य फर्स्ट एड सुद्धा खूप महत्वाचं ठरू शकतं. आणि फर्स्ट एड म्हणजे काय? तर डॉक्टर लेवलची ट्रीटमेंट नाही, पण बेसिक ट्रीटमेंट जसं की रक्तस्त्राव कंट्रोल करणं, CPR सारखे इमर्जन्सी रिस्पॉन्स आणि योग्य वेळी मेडिकल हेल्प घेणं यांचा समावेश. त्यामुळे आजचा सिम्पल मेसेज, फर्स्ट एड येणं म्हणजे फक्त स्किल नाही, तर गरजेच्या वेळी कोणाचं तरी आयुष्य वाचवण्याची तयारी आहे. मी आहे आरजे भूषण. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःचा रेकॉर्डेड आवाज ऐकलाय का? जर ऐकला असेल तर तुमची पहिली रिॲक्शन असते की हा माझा आवाज आहे. आपल्याला ना आपला आवाज प्रत्यक्ष बोलताना एका प्रकारे ऐकू येतो, कारण की आवाज बाहेरच्या हवेतून कानेपर्यंत पोहोचण्याबरोबरच शरीराच्या हाडांमधूनही व्हायब्रेशनच्या स्वरूपात कानापर्यंत पोहोचतो. पण रेकॉर्डिंग ऐकताना काय होतं, हा बोन कंडक्शनचा भाग नसतो, त्यामुळे रेकॉर्डेड व्हॉइस आपल्याला थोडा जास्त हाय पिच किंवा अनफॅमिलियर वाटू शकतो. तर याचा अर्थ तुमचा मायक्रोफोन चुकीचा नाही आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवाजाचे थोडेसे बायस्ड लिस्नर आहात. आणि हो, म्हणूनच रेडिओमध्ये पहिल्यांदा स्वतःचा व्हॉइस प्लेबॅक ऐकताना प्रत्येक आरजेला सुद्धा असंच एक छोटंसं आयडेंटिटी क्रायसिस होतं. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगरची एक पॉझिटिव्ह अपडेट आहे की शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आता मनपा आयुक्त PMAY अंतर्गत सुरू असलेली कामं आणि शाळांचे कामं, कचरा प्रकल्प, त्याच्यासोबतच काय तर वसतिगृहाची पाहणी ही केली जाते. फक्त कागदावरती प्रोग्रेस दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला वेग मिळाला पाहिजे म्हणून प्रशासन याच्यावर भर देतोय. आता बघा ना, शहर विकासात एक गोष्ट महत्वाची असते, प्लान किती जरी भारी असला तर शेवटी काम ग्राउंडवर कसं दिसतंय हे महत्वाचं. आणि आपलं शहर सुद्धा हळूहळू बदलतंय, त्यामुळे अशा डेव्हलपमेंट अपडेटकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्या परिसरात काय काम होतंय, आपल्या परिसरात काय बदल होतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे. मित्रांनो, आजकाल फोनमध्ये इतक्या पेमेंट ऑप्शन्स आहे की वॉलेटमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा फोनची बॅटरी चार्ज करून ठेवलेलं जास्त महत्त्वाचं वाटतंय. आता UPI इकोसिस्टममध्ये टॅप अँड पे सारख्या सुविधांमुळे पेमेंट अजून सोपं झालंय. NFC एनेबल्ड फोन वापरून कॉम्पॅटिबल पेमेंट टर्मिनलच्या जवळ फोन टॅप करून पेमेंट करण्याची सुविधा आता भारतात सुद्धा चांगलीच विस्तारतीय. पण तुम्हाला एक सांगतो, टेक्नॉलॉजी किती जरी स्मार्ट झाली तरी आपला पिन, आपला OTP, आपलं UPI क्रेडेन्शियल कोणालाही शेअर करू नका. क्योंकि RBI कहत आहे, जाणकार बने सतर्क रहे. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू आहे ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे. मित्रांनो, आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे म्हणजे बॉलिवूड आणि एंटरटेनमेंट लवर साठी ते लाईक आज क्या नया आहे. आणि आज OTT वर सुद्धा काही कंटेंट रिलीज होतोय. सो आज OTT वर रिलीज होणार आहे घमासान, त्यामध्ये असणार आहे अर्शद वारसी, प्रतीक गांधी, त्यासोबत दि रिव्होल्युशनरीज, त्यामध्ये असणार आहे रोहित सराफ, प्रतिभा रत्ना, भुवन बम आणि त्यासोबतच गुरफतेह पीरजादा, हा सुद्धा कंटेंट OTT वर रिलीज होणार आहे. म्हणजे आता तुम्हाला विकेंडसाठी बऱ्यापैकी ऑप्शन्स भेटलेले आहेत. पण माझं कसं होतं माहिती आहे का, विकेंडला काहीतरी पाहायचा विचार केला ना तर काय पाहायचं विचार करेपर्यंतच 40-45 मिनिटं. आता तुमचं होतं का असं, और तुम्ही कसं काय पटकन पिक करता की तुम्हाला काय कंटेंट पाहायचं आहे, मला DM करून सांगा माझ्या इंस्टाग्रामवर, जो आहे RJ_भूषण.पवार. आणि ऐकत राहा RJ भूषण सोबत. MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डीएम सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त डीएमच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 एफएम.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 93717142 65 और विजिट www.mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: अरे देख रहे हैं
3: तो देखने दो,
2: जल भी रहे हैं
3: अरे तो जल ले दो.
2: खुली सड़क है बाबा,
3: तो क्या हुआ पाई?
2: हाँ, तो हट जाए
3: हो जाए.